मिलन गीते कुछ कुछ होता है चित्रपटे इतामत जनप्रिय गीत क्यों थारी एट मारी ए वगे में तो मैं गीत इतामत जनप्रिय गीत वगे में मैं गीत थामत असन पुलवांग लता मंगेशकर गायन गीत ए वगे में तो मैं गीते सैम वचन वागे गुडक आयट उर्दू हिंदी उना सिंगल गीत मैं तो मन नह नमू हिंदी गीत अपने पुलवांग दें संबंधन कुछ कुछ होता है कुछ कुछ होता है इस आइन गोस्टन बॉलीवुड क्लासिक उभाव आइन फिल्म द लीब पॉइंट्स ऑफ टून सिक्स साल मिट्टाइन आंध्र पबिंड इम मिडिल पुंक स्टेट दीज अ बेसोंदर ड्राई एक्स गेसिस्ट राहुल द स्वाई सुशिन स्वाई प्राउन स्टेट टीना दी एलिगंट मॉडर्न सोनाई टून अंजाली दी बेस्ट पॉइंट इन दी एस फील स्पेट आलस दी वार लीब एक्रान The film site, we the Lieber manchmal site braucht wie Herzen sich verändern und wie das Leben Menschen wieder zusammenführen. Genau deshalb ist kuch kuch hota hai bis heute unvergessen. Kuch kuch hota hai bedeutet auf Deutsch, it was passiert oder da passiert, it was im Herzen. Wort auf übersetzt heißt, it was passiert. Wir sehen jetzt wieder mit diesem Lied ein Hindi-Lied, ganz voller, toller. Dieser Film lief auch in deutschen Kinos und Fernsehen, mehrere Mal im Fernsehen gezeigt worden. Und der ist immer noch ein tolles Lied, Film. Wir hören jetzt dieses Lied. Kuchu Kuchu Hota Hai.